ताळू उमाळू शिदप्रसार एस मुंगळारा ऑगस्टाच्या 4 तारखेर सकाळी 10:11 म्हणा सर. आमचे संगी हजर असा मनेस्तीन ख्यारीन क्रास्ता गौपीन. तिचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या. आयकूंक विसरं नाकात ताळो उमाळो शिदप्रसार एस मुंगळारा तुमच्या रेडिओ सारंगार. ही जावन असा रंगरंगाळचिणी.

0: तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोग असं स्वागत.
1: सांसुजेची फिरगज जप्पो सदर करता नाटक जुडीत.

पात्र वर्ग जुड़ेत नेलविटा नोरोना जिल्फा जुड़ीत सकर्ण क्लिटा नोरोना नेबुकडनेजर असिरिया सोराय रोशन डिसोजा होलोफेरनेस असिरियाचा रायसो सेनाधिपती लेस्ली फेरावो असिरियाचे सैनिक रोशन फोन्सेका निशान डिसिल्वा आणि स्टॅलॉन डिसिल्वा उज्जिया बेथुलियासो मुकेली रॉय सिक्वेरा काब्रिस प्रकाश फोंटेरो कार्मिस विजय मिरांदा बेथुलियाचे सैनिक मॅक्लिन फर्नांडिस आणि एलेर अक्युअर अमोरितनसो सेनाधिकारी नीलेश रस्किन्ना नास मरुला गिप्सन दिव्या पेन्ना विजेता आल्फ्रेड टीना पशावो संगीत सैमन पायस बजाल उजवाड क्रिस्टी आवाज अजित इलेक्ट्रिकल्स जप्पो वेस पिंत्रावणे गिरियप्पा इडिया समाज सूचक ग्रेट्टा खरवालो आणि मरिटा डिसोजा सहकार मना देख मॅक्सिम सोजो विगार जप्पो फिरगस रचन मना देख बाप रॉनी सेराओ निर्देशन ऑलविन मिरांदा जप्पो

0: How Assyria Sarai Nebuchadnezzar Sar Persa Yesas Zanazau Ani Muja Payang Padum Muje Raza Udanti Tauno Astamte Paryanto Vistaronko Polele Makazai Dekon Udenti Kushi Inte Vistaronko Muji Kushi Edolso Raga Pradeshacha Apraksha Draya Kame Salvela Ani Taja Raza Muje Kela Ata Ijuta Paryanto Muji Rajachi Gurd Galonko Muja Duta Mukantru Bonticha Sir Raya Kame Sandesh Dadla Pun Todia Rayani Muja Dutak Guman Korungna Mullame Samzala Tanka Muji Shati Kalit Natesh Edista Dekon Tanche Rao Muja Farifon Getolo Ani Muja Talwari Nau Tanso Samwar Kortolo Holofenas Muja Saina Dipati Muja Siwasa Nacha Ani Raja Chatarfin Aun Saput Gan Santa Te Tu Aikatai
1: Voidenia Aikata Akya Sunsaranti Tujetasolo Shatiwant Ani Budwantrai Dusrona Te Amizana Muji Asha Ani Sopan Jari Kurunku Hom Prayatan Kartolo आमचे सैन वैर विरुद्ध झुजतले आणि तू उदेंती ताऊन हस्तमंत पर्यंत वर्त जातलो सर राष्ट्र तुझ्या पाया पंदा पडतले आणि तू वर्त म्हणून वाकंतले
0: जर कोणे मंत्री वा अधिकारी नागरिक या वैरे मुझे खुशे काटता ताका तू नाश कर

0: आता तो ऐक, आता तो सैन तयार करूंक जाय। सैन्यांत 1,00,000 पायदळ आणि 12,000 घोडे सवार असून वेगीनच सैन बराबर अस्तमतेच्या सगळ्या राष्ट्रांचेर धाड घालूंक जाय। कित्याक तानी मुझ्या उतराक मान दिवंक ना, तानी म्हाका एक सामान्य राय म्हण जिंकला। देखून तांका मुझी पदवी आणि महिमा दाखयता, तांचे अस्तपदीक हांव लुटता आणि तांचो हांव जीव करता, आणि तांची फलकी मोड्यांनी भरता, आणि तांच्या नैत तांचे रागात वळयता, आणि उरल्यांक मुझे गुलाम करता। देखून आता तू तुर्त कर, गळाय करिनाका, तांचेर झूज म्हण, तांका जू विशी मार, आणि तुका विरोध केल्ल्यांक जू विशी मार। कोण शरण जाता तांका बंदीवान कर, आणि सड कोण पराक्रमी म्हण हांकार चिंता, तांका शिक्षा देऊक हांव कुत्तो येता।
1: राया, म्हाका सगळें समजलें, तुजे कुशे प्रमाणे सगळें हांव करतलो आणि तुजे राज पृथ्वीच्या पंतान पंत विस्तारतले। तर आम्ही सल्या मुकल्या वावराची तयारी करया।

ताळो उमाळो शिदप्रसार एस मुंगळारा ऑगस्टाच्या 4 तारखेर सकाळी 10:11 म्हणा सर. आमचे संगी हजर असा मनेस्तीन ख्यारीन क्रास्ता गौपीन. तिचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या. आयकूंक विसरं नाकात ताळो उमाळो शिदप्रसार एस मुंगळारा तुमच्या रेडिओ सारंगार. ही जावन असा रंगरंगाळचिणी.

ताळू उमाळू शिदप्रसार एस मुंगळारा ऑगस्टाच्या 4 तारखेर सकाळी 10 11 म्हणा सर. आमचे संगी हजर असा मनेस्तीन ख्यारीन क्रास्ता गौपीन. तिचे संगी उलवंक फोन करा 6364204949 संख्या. ऐकूंक विसरा नका ताळू उमाळू शिदप्रसार एस मुंगळारा तुमच्या रेडिओ सारंगार. ही जाऊन असा रंगरंगाळचिणी.

0: हॅलो हाय नमस्कार ऐकून असा रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगाळची ताळो उमाळो शीद प्रसार आणि आयचे ताळो उमाळो शीद प्रसारण मोगो चलो हम असा रुशन खुर्शेकर तुमचो मोगो असो इस्ट निरंतर ताळो उमाळो कार्यक्रमांत सैऱ्यांचे येणे जावन असा सैरे जावंक पुरो तालेंतवंत शेतांत हांव आयलेले सैरे जावंक पुरो तांणी करच्या एका आयोजनाचे या कार्यक्रमाचे विवार दिवंक येवचेच आसले या तांणी आसा करचे स्पर्धांचो माहीत दिवचेच आसले असले एक पटल्या निरंतर तर जाऊन थोड्या हप्त्यात आवन सैऱ्यांचे एक येणे रेडिओ सारंगा जात असताना आयच्या दिसा आमची संगता मनेस्तीन कॅरन क्रॉस्ता हजर असा आणि तिचे संगता उलोवंक ओथाळो उमाळो आंकड्यांत म्हाका खूप संतोष भोगता. पहिल्यान पहिले बाय कॅरन तुका मोगाचो स्वागत म्हणटा आणि देव बरो दीस मागता.
1: देव बरे करू रोशन.
0: कॅरना विशेष सांगू मस्त असा भोतरण्या प्रायरस कोंकणी शेतांत एका रेतीचे वादाळ उठयलेले संगीतकार ते विशेष जावन गायनाच्या शेतांत ताणें गायलेली कंतरां सावंक पुरो पोदां सावंक पुरो सिडींनी या कवळ्यांनी जावंक पुरो युट्यूबार आनी सोशल मिडियार जायतीं व्हायरल जाल्लीं आसात आनी थोड्या एका ताणें गायलेल्या पोदांक मेसवण इतली फोव जाल्या की लाखां वयर व्यूज मोगोचे न्हू आनी सांगत आस आनी ताच्या ताळ्याक लागून आयले वर्स UK वचून ते क्वीन वॉयस ऑफ कोंकण म्हणले एक अवॉर्डय ताका मेळ्ळें आसा आनी प्रस्तुत ते पेरमनुरांत वस्ती करता मूडबेद्रेच्या शिरताडेन तसो जल्म बाळपणार मस्त कश्ट जावन ते वयर येवन शिकप करन उपरांत MCOM शिकप ताणे आपणून मँगलोर युनिवर्सिटी जावन प्रस्तुत विल्सन लसराजो सांगता लग्न जावन फ्रेया म्हणले एक सोबीत ते बाळ तांकां आसा आनी त्या बाळा बराबर आनी ताच्या कुटुंबा बराबर ते पेरमनुरांत वस्ती करन आसा अशें म्हणटा आसतना मूडबेद्रेचे स्टार आतां पेरमनुरांतले डबल स्टार जाला कित्याक म्हणल्यार तालेंत तसो गांव पेरमनूर आनी तसल्या गांवांक एक अपुर्बायचें देणें देणगी फाटल्या थोड्या वर्सांत हांवें कॅरना मुखांतर देवान फावो केला म्हणटा आसतना कॅरनान MCC बँकांनी लगभग 4 वर्सांचे एक सर्तीक अवदेक वावर केल्लो आसा सांगत आसा प्रस्तुत ते भुरग्यांक गायनाचे शिक्षकी जावन नव्यांशी क्षेत्रांनी वेचून भुरग्यांक ऑनलायन आनी ऑफलायन ट्रेनींग दिवच्याक ते आतां फुडें वचून आसा देखून हे सर्व तिच्या विशीं सांगता आसतना मोगोचे न्हू परत एक पावटी तिका हांव बरें मागतां आनी बरें आशेतां आनी आयच्या संवादांत कॅरन तुवें हो जागो तुवें तर शिकलेल्या कॉलेजीच्या एका भोवरांत आसच्या रेडिओ सारंगाक आज तुका मनाचे सैरीन जावन या हांवें म्हणटा गेस्ट ऑफ ऑनर जावन आपयला म्हणटा आसतना आज परत तूं तुज्या एका खाले म्हणटा शिकलेल्या संस्थ्याक येवन पावलाय खुशी भोगता आनी ताजे विशीं उपरांत उलयता पूण पयल्यान पयलें शिरताडींत तुजी पाळां मुळां म्हणटा आनी बाळपण थंयसर तुवें सारल्लें आसा भौशा आनी थंयसर तुजी वाडावळ जाल्ली भौशा मंगळुरांत हांव मस्त पयस आसा इवन मूडबेद्रे म्हणटात मात्र आमी मूडबेद्रेत हांव मस्त पयस आसा लगभग 12 किलोमिटर पयस आसा गांव थंय हांव पेंटेक येवन कोडियाळे तूं अप एंड डावन करतालें डिग्री शिकता आसतना सांग म्हाका तुज्या बाळपणा विशयांत कोणी तरी वय कशें तुजी एक जिवीत आराम जालें तुजी होडिलां जावंक पुरो या तुजे फॅमिली जावंक पुराचे विशयांत थोडें सांगशीत
1: ओके तर सांग म्हज्या बाळपणा विशयांत सांगचें जाल्यार म्हजो जल्म बॉम्बे जाल्लो
0: बॉम्बे
1: ते मस्त जाणांक गोत्त ना एक्चुली म्हजी मम्मी आनी डॅडा बॉम्बेत आसले म्हणल्यार म्हजी मम्मी हांगात आसली ती काजार जावन ती बॉम्बे सेटल जाल्ली सो म्हजो डॅडा साऊंड इंजिनियर जावन आसलो तर म्हजी फिल्म सिटींत बरें काम ताका आसले ते हैदराबादांत सो म्हजे जल्म बॉम्बेन जाले जाल्यार सेकंड स्टँडर्ड मसुरी हांवें बॉम्बेंत हांव आसली थर्ड आनी फोर्थ म्हज्या डॅडाक ट्रान्सफर जाले हैदराबाद सो हांवें थर्ड स्टँडर्ड आनी फोर्थ स्टँडर्ड ते हैदराबादांत शिकिल्ली हांव सो तेंत हांवन म्हजे फोर्थ स्टँडर्ड जावन पंचवेक येता रिजल्ट येवच्या दिसा म्हज्या घरा म्हणजे त्या दीस डॅडी रजेर आसलो तो घरांत आसलो सो आमी रिजल्टाक म्हण इस्कॉला गेल्ल्या मम्मी सांगात हांव म्हजो धाडटू आमी दोगां भुरगीं आमकां सो रिजल्टाक रिजल्ट येवन पाटी येताना डॅडी न्हिदल्लो सो आमी ते ऑट टायम एक्च्युली तो न्हिदचो टायम न्ही डॅडीचो मागीर ताका कांय पुरा सण आसतले बिकॉज ही यूज टू कम लेट तो राती लेट येवचे आसले
0: साऊंड इंजिनियरचे ओव्हर पुरा लेट नाईट असतात
1: लेट नाईट सो दोन वरां तशें आयल्यार सकाळी येयले लेट तुटचे आसले ताणें बट हे इवनिंग टायमार तो न्हिदून आसलो सो आमी चिंतले ओके डिस्टर्ब करचे नाका म्हण सो वी डिंट गो टू बॉदर हिम बट मागीर ते तुका 1 घंटो 2 घंटे जाल्या उपरांत तो उठोना कित्याक म्हण आपडताना तो सगळो थंड पडला म्हजी मम्मी ताका उठोवन आली आमकां ते काले म्हण कळोना
0: કાર્ડિયક એરેસ્ટ નહીં
1: હવે તક કાર્ડિયક એરેસ્ટ ચાલે
0: સો
1: આમી આમકા તો ગાંવ નહોતું 2 વર્ષ ચાલે માત્ર આમકા ભાષ્યાના દેન છે સમાકટ ભાષ્યાના
0: વહી
1: તેલુગુ ભાષ્યાના કોણે કે કાંઈ સાંગ ચાલે હિન્દી ચાલે રહેતા બટ કંઈ ડોક્ટર કાલે કીતે કોનાડે કાલે સાંગ છે સજા રડે અને પરે કરને મગેર અમે ડોક્ટર ડોક્ટર આપણ ઘર અને આવન દટ્ટુ તે ગેલ્યા લાંતે દડા આવું તે દડા પંચમે વહી ફિફ્થ સ્ટેન્ડર્ડ પ્રમોટ ચાલે માં તો સાતવે અંત સલો સો પાટી હતાના ડોક્ટર કાપન અણ આયલ્યા અને ડોક્ટર મનોલો ઇટ્સ ટુ લેટ તક તો દેવા
0: દીધા
1: સો તે મકા કાણ્યો કુ જાવ ના કે તક મને મોજો હીરો મોજો ડેડ
0: અને
1: અને કશે મળે મોજો પપ્પા આમકા લાંતાવની આમી મમ્મી અને મમ્મી ચી કુટમા સંગત આસલા અને ડેડી માત્ર આમકા ડેડી ચે કુટમા ચી આમકા સડ લક્ષી લંદાંત તાંચે લવ મેરેજ જાલને તશે જાન ಗೊತ್ತು ನಾ ಕಾಲೆ ಇಶ್ಯೂಸ್ ಮುನ್ ಬಟ್ ಅಮಿ ತಂಗ ಕಾತಿತ್ಲೆ ಕ್ಲೋಸ್ ನಾವು ಸೊ ಹಂಗ ಪಪ್ಪ ಮಗ ಈಗ ಮುಜೋ ಮೇನ್ ಹೀರೋ ಮುನ್ ಅಸಲು ರೋಲ್ ಮಾಡಲ್ ಅನಿ ತೊತ್ತು ಗೇಲೋ ಮಂಟ ನಮ್ಮ ಕತೆ ಡೈಜೆಸ್ಟ್ ಕೊರಂಗು ಜಾವನ ಸಡನ್ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಸೊ ಮಕ್ಕಳ ಬೋಗ್ಲೇಶ್ ಅವಣಿ ಗರ ರೌತಿ ತ್ಯಾದಿ ಸಾವು ಗರ ರೌಲಿ ಜಲ್ಲ ಕಾಲೆ ಮಣಿ ಹೆಲ್ಪ್ ಜತೆ ಡಾಡಾಗ ಮತ್ತೆ ತೊ ಏಕ್ ಮಕ ಅನಿಕಿ ಏಕ್ ಸುರ್ಸುರೆ ಬೋಗ್ತಾ ಅನೇಕ ಓಟ್ಲ ಸುರ್ಸುರೆ ಕಾಲೆ ಮಳ್ಯಾರ ಹೈದರಾಬಾದ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ತಮ್ಮ ತಕ್ಕ ಕಾಲೆ ಮಂಟವು ತಕ್ಕ ಫೊಂಡಕ್ ಪಾವನು ತೈನ್ ತವನು ಅಮ್ಕ ತಾನಿ ತಾಹೇರ್ ಸೌನ್ ಸಚನಿ ಅಮ್ಕ ಟಿಕೆಟ್ ಬುಕ್ ನಮ್ಕ ಅಮ್ಚ ಗಾವ ಬೊಂಬೆ ಪಟ್ಟಿ ದಡ್ಲೆ ಮುಜೆ ಮಮ್ಮಿ ಚೆ ಗರ್ ಅಸಲ್ ತೈ ಪೈಲ ಸೊ ತೈ ಪಟ್ಟಿ ದಡ್ಲೆ ಟಿಕೆಟ್ ಕಾಣ್ ಸೊ ತಿತ್ಲೆ ಮಾ ದೂಸರೆ ತಾನಿ ಕಾಯಿ ಏನ್ ಕೋರುನ ತೆದೋಳ್ ಮುಸರ್ ಮುಜೆ ಡ್ಯಾಡ ತೈ ಮುಸ್ತು ಏನ್ ಅಸಲ್ ಸೌಲತ್ಯ ಅಸಲ್ ಕಾರ್ ಜಾವಂದಿ ಗರ್ ಜಾವಂದಿ ಬಟ್ ತೇ ನಾಚು ಪ್ರಂಗ ಕಾಲೆ ಜಲ ಮಕ್ಕ ಗೊತ್ತ ನಾನು ಮಜಿ ಮಮ್ಮಿ ತಿತ್ಲಿ ಶಿಕೋನ್ ಶಿಕ್ಪಿ ಮನತಿಲ್ಲಿ
0: ತನೆ ತನೆ ಅವ ಕಸ ಚೇಕ ಕಲಂ ಫೈದೆ ಊಟೇಲ
1: ಫೈದೆ ಊಟೇಲ ಮನಿ ಐತ ಅಂತ ತದ ನಾನು ಕೈ ತಿತ್ಲಿ ಜಾಣ ವೈನತಿಲ್ಲಿ ಸೊ ವೆರಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಅಮಿ ಬಾಂಬೆ ಐಲೆ ತಚು ಪ್ರಂತ ಆಜ್ ಮುಸೋರಿ ಆಜ್ ಡಾಡಾ ಸರೋನ್ 20 ವರ್ಷ ಸತತ ತೆ ಫಂಡ ಲಗೆ ಮಕ್ಕ ಓಸಂಕ ಎದೋಳ ಮೇಳೋನ ಮಕ್ಕ ಕೆದಾಳೆ ಚಿಂಚಾವೆ ಓಸ ಜತೆ ಗಾವಾಗ ಮನ್ ಸಂಗನ ಪುನ್ ತೋ ಏಕ ಮಸ್ತು ಬೇಜಾರ್ಯಾಸ ಮಕ್ಕ
0: ओके इमोशनल झाले आणि सुरू करतो आणि वय तीन गावचे एक भवार तुम्ही पळयले मुंबई हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेश ते दाडा असले मग तेलंगण झाले ते दोन डिवाईड झाले आणि आता प्रस्तुत मंगळूर काही
1: मंगळूर शिरतडी कशी येली म्हणजे आमका ते तो जून असो टाइम इसकल स्टार्ट जाऊन सो टाइम ते सीट मेळ नसताना ते ऑलरेडी मे एंड स्टार्ट जाता इसकल बॉम्बे ते हॉस्टेल जाऊन सीट मेळ नसताना इवन इसकल काही सीट मेळ नसताना हंगा मामान माझ्या मम्मीचे दोघ भाऊ असले ते अंकुर जाऊन असले सो ताणी मुळे हंगा आल हंगार सेंट थॉमस इसकल दोन सीट असत पत्रे पड्याने उलवून कर नाहीला तसे हंगा येऊ येत तुमका म्हण तसे आमका मामान हंगा आपण अडले
0: ओके कसं नाही तुका फर्स्ट आळे पळे मराठी शिकले तू मराठी माध्यम त्याच्या उपरांत तेलुगु माध्यम गेले तू तेलुगु माध्यम आता आता परतून कन्नड माध्यम येताना कितले टफ जाऊन
1: मोस्ट टफ झाले मला ते मराठी शिकवक मिळव ना कित्याक म्हणजे सेकंड स्टँडर्ड ते फोर्थ स्टँडर्ड तर स्टार्ट मराठी बट ते कल्चर जाऊन दी ते अडॉप्ट जाऊंक सगळे हातून मला कळ झालं म्हणजे धट्टूक मस्त कळ झाला जाऊंक पुरो हंगा आ आ ई शिकताना

0: तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोगा सुस्वागत.
1: सांसुजेची फिरगज जप्पो सादर करता नाटक जुडीत.

पात्र वर्ग जूडित नेलविटा नोरोना जिल्फा जुडिताची सकर्ण क्लिटा नोरोना नेबुकडनेझर असिरिया सोराय रोशन डिसोजा होलोफेरनेस असिरियाचा राय असो सेनाधिपती लेस्ली फेरावो असिरियाचे सैनिक रोशन फोन्सेका निशान डिसिल्वा आणि स्टॅलॉन डिसिल्वा उज्जिया बेथुलियासो मुकेली रॉय सिक्वेरा काब्रेस प्रकाश फोंटेरो कार्मेस विजय मिरांदा बेथुलियाचे सैनिक मॅक्लिन फर्नांडिस आणि एलेर अक्युअर अमोरितनसो सेनाधिकारी नीलेश रस्किन्ना नास मरुला गिप्सन दिव्या पेन्ना विजेता आल्फ्रेड टीना पशावो संगीत सैमन पायस बजाल उजवाड क्रिस्टी आवाज अजित इलेक्ट्रिकल्स जप्पो वेस पिंत्रावणे गिरियप्पा इडिया समसूचक ग्रेट्टा करवालो आणि मरिटा डिसोजा सहकार मनादेक मॅक्सिम सोजो विगार जप्पो फिरगस रचन मनादेक बाप रॉनी सेराओ निर्देशन ऑल्विन मिरांदा जप्पो

0: हाँ, असीरिया सोराय नेबुकदनेज़र सर परजा ये सज्जना जाऊं आने मुझे पायंग पड़ूं मुझे राज उदन दिताओनो आस्तमते पर्यंत विस्तारों को पढ़ले मका जाए देखोन उदन ती खुशी इनते विस्तारों को मुझे खुशी एदोलसो राग प्रदेश अप्रक्ष द्राया कावे सलवेला आणि ताजे राज मुझे केला आता इजटा पर्यंत मुझी राजाची गड घालों को मुझा दूता मुखांतर भोवंतीच्या सर राया कावे संदेश धाडला पण तोड्या रायाने मुझा दूताक गुमान करूंक ना म्हणले हांवें समजला तांका मुझी शती कळीत ना तशें दिसता देखून तांचेर हांव मुझे फरी फोन घेतलो आनी मुझा तलवारीन हांव तांचो संवार करतलो होलोफेनास मुझा सैनाधिपती मुझा सिंहासनाच्या आनी राजाच्या तर्फेन हांव सपूत घालून सांगता ते तूं आयकताय
1: वैदनिया आयकता आख्या संसारांत तुजे तसलो शतिवंत आनी बुद्वंत राय दुसरो ना ते आमी जना तुजी आशा आनी सोपान जारी करूंक हांव प्रयत्न करतलो आमचे सैन वायर विरोध झुजतले आनी तूं उदेंती तावन अस्तमेंत पर्यंत वर्त जातलो सर राष्ट्र तुझ्या पांया पोंदा पडतले आनी तूं वर्त म्हणून वाकणतले
0: जर कोणे मंत्री वा अधिकारी नागरिक या वैरी मुझ्या खुशे काडता ताका तू नाश कर

0: आता तू सैन तयार करूंक जाय. सैन्यांत 1,00,000 पायदळ आणि 12,000 घोडे सवार असून विगिन्स सैन बराबर अस्तमतेच्या सगळ्या राष्ट्रांचेर धाड घालूंक जाय. कित्याक तानी मुझ्या उतराक मान दिवंक ना. तानी म्हाका एक सामान्य राय म्हण चिंतला. देखून तांका मुझी पदवी आणि महिमा दाखयता. तांचे अस्तपदीक हांव लुरता आणि तांचो हांव जीव करता. आणि तांची फलकी मोड्यांनी भरता. आणि तांच्या नैत तांचे रागात वळयता. आणि उरल्यांक मुझे गुलाम करता. देखून आता तू तुर्त कर. गळाय करिनाका. तांचेर झूज म्हण. तांका जू विशी मार. आणि तुका विरोध केल्ल्यांक जू विशी मार. कोण शरण जाता तांका बंदीवान कर. आणि सड कोण पराक्रमी म्हण हांकार चिंता. तांका शिक्षा देऊक हांव कुत येता.
1: रया, म्हाका सगळें समजलें. तुजे कुशे प्रमाणे सगळें हांव करतलो. आनी तुजे राज पृथ्वीच्या पंतान पंत विस्तारतले. तर आमी चल्या मुखल्या वावराची तयारी करया.